Nusichan yaktung timbiren ningsang chokno temukki khemno ke yongba ligop pisangba khemla ba khemla maha o yaktung timbe lamdan taknu hoksogen chibakang asewaro medium wave nanching nechi topic watuksi nusi meter hanching thikkang nanching lisiang lisi kilohertz ren kon kandok ingsebung himlo allo kanchanjanga fm ren nanching thikkang sumsi meter lam patara patta Yamukon timbe in kemare lagi chat yuktung lam air app download chokmang abangi munglocking hepmuang kemasuk tetlo ai najiri tongbe henching nechi nibongang tuksi on tongberen jun labaren yenni tuksi yenlo allo ingsebung himba muklek isik yunchik pa ngasi mukte allo yendok pa heke nusichan yaktung timbe heksin ainba timbe hepmu kaknu togi temukiba igong ken egang samigen samlo nu tangba sapchen tondunglo timberen kujuching chogung kon ka dok ingsebung himlo alla tengo piba inghong khepsum mi ma pakyong thum takpa hemu kon nasam mukt abhiyan in asam lingje ba sikkon sikkim state asam lingje ba sikkon cooperative union hemu kuhek sing mejuwang we कौन थिम्बे हेमु तायुंगचुक से डॉक्टर मंगलजीत राय चेयरमैन सिकन तुतु पूर्ण प्रसाद शर्मा वाइस चेयरमैन मेवाए मानुदिंगमा तिमले पेमु भुटियारे कन नसामुक भारत अभियान समतंग यक्पा पान युखु अंगवे नामची थुम तकफा ओ अल्लो खराक हेंचिंग नेची सुम्बोंगंग फांसी इन्यूमिरेशन एस आई आर सप्ला मिहासुअंग वा Mangan thum takpa sigang kon SIR ren sapla in henching nechi ngangip pang yetchi kharak mihasuang wa namchi thum takpa hemu kon satcha gong suraksit jalwayu kubha o thimbe sese sangsang thimbe in banjang yan pangjum mejogu angwe khen nusuri kon gram sabha kerek jipyu ren ang pokhi ang wae pakyam thum takwa hemu kon lpg pangbe hemu mikho mengho sunba o adc tutu sangi kechu bhutia scm bishal sharma sgm rompu manudingma sujatta subba sdm rongli sk pradhan kerek mejupsyang chumlung thik mejogu ang wae kandok hemu haptare thikleng sit sub division magistrate tutu Mohindra Chetri Metro Point Nu Titanic Park Khara Kerek Langsong Ha Mibu Ruang We Park Yang Thum Takpa Hemu Kon SIR Ren Sapla In Henching Ligip Pang Fangsi Khara Miha Suang Wa Gezing Thum Takpa Ba Highway Yambokin Union Lumihang Tutu Ajay Tamta Re Sumyen Khara Poruba Pokiang Wa खुने लामथान चोकसे तुतु तेंजिंग दी देनजोंपा इन पेलिंग केरे अंगवे ठिकसिगे पयेनो कृषि विज्ञान केंद्र गब्या पोरु अंगवे खेमुबा पांगबे बा मनानु ताजेंग चोगु अंगवे गेजिम थुम हेमु कन एसआईआर रेन सप्ला इन अल्ला खराक हेंसिंग सुमसी नानसिंग तुक्सी मिहासु अंगवा Sumyen Kharak Kandokko Kon Sikkim Utsop Ren Thimbe In MG Mark O Mejoguang Wa Kon Thimbe Hemu Tutu Titi Bhutia Lumihang Murum Tariba Mejoguang We Kon Sikkim Utsop O Nanching Tukip Kharak Stolha Mejoguang Wa Namchi Thum Takpa Hemu Mima Kon Wayam Yen O mi lok hemu simbung singsa mele tu siang we gejing ba timrong nisam himu kon wayam yen o ya le manu singsa le ma thim mejoguang we kon thimbe hemu tu tu tilhang limbu under secretary murum tore ba mejoguang we nisam himba tum siksam